इन करे असां कोन वरितीसीं. तव्हां ॾियो ई न हाणे, इन करे असां कोन वरिती. पर तव्हां लाज़मी जेको आहे न डी स्किन ब्यूटी क्रीम वठिजो, ठीकु आहे. इन में तव्हांखे का बि जेको आहे न इहा सोचण जी ज़रूरत न आहे त बाबा सां वठूं या न वठूं, छो त डी स्किन ब्यूटी क्रीम तव्हांजे हर स्किन जे मुताबिक़ तयारु थियल आहे. ऐं बाबा वॾी सभ खां वॾी ॻाल्हि त हीअ डॉक्टर जी निगरानी जे अंदरि प्रोडक्ट तयारु थियल आहे, यानी की को भोए न को ड्रप.

0: पंहिंजो शहर पंहिंजो घर सकरंट ऐं सकरंट जो आवाज
1: GFM 90.8
2: कबर ते लिखी छॾिजो त मूंसां यार वफ़ा न कई हिकु भेरो मां वरी कंफर्म करणु चाहींदी मां छा चकर आहे
3: इहो सभु तव्हांजो चकर आहे ॿियो कंहिंजो चकर तुंहिंजी कहिड़ी वसियत आहे त हू चए थो मूंसां